0: ಸತ್ಯತಾ ಜುಗ್ಲ ಸತ್ಯ ತೆರೆ ಕಣ ಸತ್ಯ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸತ್ಯ ತೆರೋ ಸತ್ಯ ಸತ್ಯ ತೆರೆ ಕರ್ಣ ಸರ್ವಿಚಾರ ಸತ್ಯ ತೆರೆ ಅಮೃತ ಸತ್ಯ ದಿವಾನ್ ಸತ್ಯ ತೆರ ಹುಕುಂ ಸತ್ಯ ಪ್ರಮಾಣ ಸತ್ಯ ತೆರೆ ಕರ್ಮ ಸತ್ಯ ನಿಶಾನ್ ಸತ್ಯ ತೋ ದಾಖಲ ಕರು ಸಚ್ಚಿ ಶಬ್ದಾನ್ ಸಚ್ಚಿ ಸಬ್
1: ಸಚ್ಚಿ ತೆರಿ ಸಚ್ಚಿ ಸಲ ಸಚ್ಚಿ ತೆರಿ ಕುದ ಸತ್ಯ ಭಾಷಾ ना सत्य सची जो मर्ज में सो कच कच माला बैला
0: बड़ी बड़ी बड़े बताला बड़ी बड़े सचनियो बड़ी बड़े जने चदा बड़ी बड़े जाने वाला बड़ी बड़े बुद्ध सब पाओ बड़ी बड़े जो पूछना दात बड़ी बड़े जाए आप नानक करण कथनी जाए खींचा करण सर्व जाए महिला दूजा ए जग सत्य की कोठड़ी सत्य का विजवास इतना उसमाए लेकिन हुक्म कर बनास इतना पानी कर लेकिन मार सिनवास एम भी आखने जा पे किसी ने यार नाच तो गुरु मुख जानी जान को आकरे पर दस मोड़